0: झाले भरे भरे
1: हरे हरे
0: तू काहे डरे डरे
1: हरे हरे
0: आज झाले तुझा
1: राधेश्याम।